0: ನೆಂದೂರ್ಯಾಂಗ್ ಲೋ ತೆಗೆ ತಿಸಿಂಗೆ ಚಾಸ ಕಡೆ ಕಮ್ಮಿ ಕುರಿಟ್ ಕೋ ನಿಂತಾರೆಗೆ ಮುಚ್ಚಡೋ ತನ ಚಿ ತುಂಡು ತನ ಎಲ್ಲಮಾರ ಅಯ್ಯಂ ಸಂಗಿಕೆನ್ ಸನಾಮ್ ಚಾಸಗೆ ಕೋ ಉಂಡೋ ಮಿಸೆ ಅಲಿಂಗ್ ಡೋಬರೋ ಬುಡಿಯೋಲಿ ಉಂಡೋ
1: ಠಾಕುರ್ ಚಂದ್ರ ಮುರ್ಮು ತಿಕ್ಕಿನ
0: ಜೋಹಾರ್.
2: श्रोताओं, ये आकाशवाणी का चाईबासा केंद्र है। अब आपको हम लिए चलते हैं हमारे दिल्ली केंद्र, जहां से आप सुनेंगे महिला एशिया T20 क्रिकेट मैच का सीधा प्रसारण, जो कि भारत और हांगकांग के बीच खेला जा रहा है।